tribunali tõnu. Vidite sagale sõnne saan. Kaušik sunu vanda ehe maan. Kutile kaale vasa lijakule kaale. Tume hata kahu jood jaha huvara. Kahite taapavale roosu hamara. Suure sanade kare nii kare hii. Kahine janava hii aap. Nitya maane rana paaya nii. Kaayane kare hii pralaap. परशु सहित बर नाम तुम्हार कहु सुभाहु नकुल ही प्रसंसी कालहु डरहि न रण रघुवंशी विप्र वंश के असि प्रभुताई अभय होई जो तुमहि डराय सुनि मृदु गूढ़ बचन रघुपति के उखरे पटल वर सुख